चक्रधार प्रस्तुत है ताकत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत तिट तागत ति